तातवे, क्या कहा ते मना किया तू, क्या कहा ते चा किया तू, क्या तो तेरा गी मारिए, क्या तो